श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी हे नाथ नारायण। ये सुंदर सा भजन हम सुने